नमस्कार. 233 एक मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झाचे आम्ही आकाशवाणी पुणे केंद्राच्या महादेव चॅनलावरल्यान उलयता. त्याच वांगडा 1278 किलो हर्ट्झाचे डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन AIR. आज वार मंगळार भारतीय सौर दीस 19 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यारच 9 जून 2026. सकाळची 5:55 50 सेकंद जातात. आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आम्ही सुरुवात करता. सुप्रभात.

आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेजनल बरोबर सवरांचेर हिंदीतल्यान आणि सवरां 5 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबर आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करता.

सुखच जाय म्हणून फाटी राहू नका. संकटां येवनी, कश्ट येवनी, दुख्ख येवनी वेळ वतलो, त्या दुखा कडे सामोरे जा. दुखा कडे दोन हात करा. काही वेळान बरो वेळ निश्चितच येतलो.

संकट हा दुःख कितले येऊ नये. संकट ही प्रत्येकाच्या जीवनात असतात. सकाळी उठताना चेहऱ्याचेर एक स्माईल दवरात, स्वतःक सांगात आपूण सगळ्या तरेच्या आव्हानांक रेडी आसा. कित्याक आयुष्य आपले कितले कठीण वल्त घेऊनी

0: आयकपनो ह्या देशभक्ती गीता संगतनायचे आमचो आधारी कार्यावळ इतल्यान सोपता. आकाशवाणी पणजे केंद्राचे हे म्हादय चॅनल मुखार सरतना आयकुया शेतकामत्यांक माहिती कार्यावळ. आज ह्या कार्यावळीन पंचगव्य कशे तयार करप ह्या विषयाचेर माधव केळकर हांणी दिली माहिती.
1: पंचगव्य म्हणल्यार कितें काय म्हणून सामान्यपणान

0: 233 एक मिनिटं म्हणा 1287 किलो हर्ट्झचे आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकवेनो आता दिन विशेष.
1: दिन विशेष.

आयक मना हालींच आमी पर्यावरण दीस मनयलो, संवसारीक पर्यावरण दीस मनयलो. एक पेड माके नाम हें उद्दिश्ट नदरे मुखार दवरून खुबशा जाणांनी झाडां रोवपाचो

0: लोकांक खरें कितें तें अजून सारकें समजूंक ना. पूण तो नोकर नाबितल्यान दुकाना भितर गेलो आनी वचून पुडयो बांदपाक लागलो तेन्नाच चडशे जाणांचे मनांत ल्हवू ल्हवू उजवाड फांकलो. ह्या सगल्या बोवाळाक लागून पसरकाराले प्रेसांव वाडलें. नोकराचे सुवादीन पसरो दिवन ताका वैजागेर वचचें पडलें.
1: पासियेस ही महेश पारकर हांची काणी ऐकपनाव निकतीस मेळकली.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
3: वेव्स
2: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
3: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लायव इव्हेंट्स आनी खूब कितें.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स एन्ड्रॉइड प्ले स्टोर तशेंच एपल आयओएस वेल्यान.
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स.

0: प्लास्टीकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळें उदक गांवभर जाता. प्लास्टीकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टीक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.
1: इश्टानो, प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टीक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आम्ही आचरणात हाडूया. प्लास्टीक मुक्त भारताच्या दिकेन पावला मारूया.
2: आकाशवाणी केंद्राचे हे महादेव चॅनल बरोबर 8 वरांचेर समाचार प्रभात, 8:15 इंग्लिशीतल्यान खबरो, 8:30 मराठी खबरो आम्ही दिल्ली केंद्रावल्यान संक्षेपीत करता. 8:40 कोकणी खबरो असतल्यो आमच्या स्टुडिओतल्यान.
3: मैं कल अपने भतीजे के घर होके आया, मैं देखकर हैरान रह गया कि वो लोग दिन भर एसी चलाते हैं, रोज वॉशिंग मशीन चलाते हैं, घर में दो दो फ्रिज.

0: And now, before we end the bulletin, the headlines once again. Union Home Minister Amit Shah to launch land port management system in New Delhi today. 5 days.
1: आता सविस्तर बातम्या. देशांच्या सीमेपलीकडे होणारा व्यापार आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशानं विकसित केलेल्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा व्यवस्थापन अधिघटन होणार आहे. या योजनेत गर्भवतींना प्रसूतीपूर्व विविध नऊ सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. 2016 आरोग्य मंदिर, जन औषधी परियोजना आदींच्या माध्यमातून नागरिकांना

चे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खतसाठाही पुरेशा प्रमाणात आहे अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा अर्जांसाठी लावलेलं 1 लाख अमेरिकन डॉलरचं शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय काल एका फेडरल न्यायाधीशांनी दिला आहे. अमेरिकन काँग्रेसची मान्यता न घेताच हे धोरण लादलं गेलं असल्याचं बोस्टन इथल्या एका जिल्हास्तरीय न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 8 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 8 बाद 153 धावाच करू शकला. आता पुढील सराव सामन्यात भारताची लढत यजमान इंग्लंडशी होईल. T20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना रविवारी एस्बस्टन इथं पाकिस्तानबरोबर होणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम इथल्या पोलाद प्रकल्पात काल लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झाले असून जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय पोलाद मंत्री HD कुमारस्वामी यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 25 लाख रुपये आणि जखमींसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसंच ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या सर्व मुलांच्या मोफत शिक्षणाची घोषणाही कुमारस्वामी यांनी केली. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री N-चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना

शकतान सुरक्षा वाडोवप आसा. घर मंत्रालयान सांगले एलपीएमएसची सुरवात हे भारताचे आधुनिक आनी तंत्रज्ञानान सज्ज अशा शीम व्यवस्थापन प्रणालीच्या दिकेन पडिल्ले एक महत्वाचे पावल थारतले. एलपीएमएस हे एक अत्याधुनिक डिजिटल व्यासपीठ असून ते भू बंदरावेले कामकाज एका एकीकृत

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील भक्तिगीत नुकतंच आपण ऐकलं. पुढे जाताना ऐकूया डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील भक्तिगीत.

डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील भक्तिगीत श्रोते हो नुकतंच आपण आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव वाहिनीवरून आता ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरातील भक्तिगीत.

आकाशवाणी पणजी केंद्राचे हे म्हादय चॅनल बरोबर धावरांचेर हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रा वयल्यान सक्षेपीत करता.

ट्रेन 2-1 तास लेट झाली होती. पुढे ठाण्यात 5-6 जणांचं एक कुटुंब चढलं. त्यात 2 लहान मुलं होती. यथावकाश सगळे स्थानापन्न होऊन स्थिरस्थावर झाल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या. बाहेर पावसाची रिपरिपही सुरूच होती. पळती झाडं पाहत पाहत मुलांचा दंगा सुरू झाला होता. आमच्या गप्पा छान रंगल्या. अगदी आम्ही थोड्याच वेळात त्यांच्या कुटुंबाचा भाग बनलो. त्यामुळे खाद्यपदार्थांची देवाणघेवाणही झाली. गप्पांना अगदी जोर चढला आणि बघता बघता पावसानेही कमालीचा जोर धरला. त्यामुळे ट्रेनचा वेग मात्र थोडा मंदावला. भर दुपारी पावसामुळे चांगलंच अंधारून आलं. आता पोहोचायला उशीर होणार या भीतीनं गप्पांना थोडा ब्रेक लागला आणि ट्रेनला सारखा सिग्नल लागू लागला. असं थोड्या थोड्या वेळानं सुरूच झालं. संध्याकाळपर्यंत गोव्यात पोहोचण्याची शक्यता तर पूर्णपणे मावळली. पाऊस काही थांबायचं नाव घेईना. तिन्ही सांज उलटून गेली तेव्हा ट्रेन कोकणात कुठेतरी पोहोचली होती. कुठल्या तरी स्टेशनजवळ गाडी थांबली होती. तिथं बराच वेळ गेला. एकतर पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता. बहुतेक सगळेच जण कुडकुडत होतो. शाल, स्वेटर किंवा एखादं बेडशीटही कुणाजवळ नव्हतं. बघता बघता रात्रीचे 10 वाजून गेले. मुलांचेच काय, आमचेही डोळे मिटायला लागले. मुलं तर थंडीने पार गारठली होती. त्या कुटुंबाकडे पांघरता येईल असं काहीच नव्हतं. मी मग

मी पुढच्या दारानं चढू शकतो, पण तू कशी चढणार? मी म्हटलं, बाबा तुम्ही चढा, मी गरोदर असल्याची ऍक्टिंग करत तुमच्या मागोमाग चढते. हो हो तसंच कर, बाबा म्हणाले. आम्ही दोघंही बसमध्ये चढलो. मी जरा पोट पुढे काढून कमरेवर हात ठेवताच एकाने उठून बसायला जागा दिली.

का बघतेस? माझ्या डोळ्यात बघ ना, ती लाजून चूर चूर व्हायची. ती आणि आरसा दोघांच्या मध्ये तो मन अगदी व्यथित झालं अन स्फुरलं ते हे असं. कवितेचं नाव आहे लायकी. चार दमड्या फेकून हवेचे पंख लावून, चार दमड्या फेकून हवेचे पंख लावून, मार दिमाखाने

मन अगदी व्यथित झालं आणि स्फुरलं ते हे असं. कवितेचं नाव आहे लायकी. चार दमड्या फेकून हवेचे पंख लावून, चार दमड्या फेकून हवेचे पंख लावून, मार दिमाखाने

0: या कविता
1: मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का हात लांबव तळहातांवर झेल पावसाचं पाणी किवलस तळ पिऊन टाक बघ माझी आठवण वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे डोळे मिटून घे तल्लीन हो नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड समुद्रावर ये तो उधाणलेला असेलच पाण्यात पाय बुडवून उभी राहा वाळू सरकेल पायाखाली बघ म्हणजे आठवण येते का मग चालू लाग पावसाच्या अगणीत सोया टोचून घे चालत राहा पाऊस थांबेपर्यंत तो थांबणार नाहीच शेवटी घरी ये साडी बदलू नकोस केस पुसू नकोस पुन्हा त्याच खिडकीत ये आता नवऱ्याची वाट पाह बघ माझी आठवण येते का दारावर बेल वाजेल दारू घट नवरा असेल त्याच्या हातातली बॅग घे रेनकोट तो स्वतःच काढेल तो विचारील तुला तुझ्या भेजण्याचं कारण तुम्हण घर गळतय मग चहा कर तूही घे तो उठून पंकज उदास लावील तू तो बंद कर किशोरीचं सहेलारे लाव बघ माझी आठवण येते का मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस.

भगिनीनो, आपली ही भेट घरकुल कार्यक्रमात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादैवाहिनीवरून. भगिनीनो, कालच वाचलेली ही बातमी. आषाढीसाठी लंडन येथून येणार विठ्ठलाची पालखी. जगातील पहिली ग्लोबल वारी. 11 देश आणि 50 दिवसांचा प्रवास. भगिनीनो, आपल्याला माहीत आहेच, देहू, आळंदी आणि विविध ठिकाणाहून संतांचे पालखी सोहळे आषाढी यात्रेसाठी येतात. मात्र यंदाच्या वर्षी लंडन इथून पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची दिंडी येणार आहे आणि विठ्ठलाची ही भक्ती सातार समुद्रा पार पोचली असल्याचं याच सोहळ्यातून आपल्याला दिसणार आहे. संतांच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होणार असून हरिनामाचा गजर करीत हा पालखी सोहळा पंढरपुरात दाखल होणार आहे. विविध गावातून संतांचे पालखी सोहळे

भक्ती सातार समुद्रापार पोचली असल्याचं याच सोहळ्यातून आपल्याला दिसणार आहे. संतांच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होणार असून हरिनामाचा गजर करीत हा पालखी सोहळा पंढरपुरात दाखल होणार आहे. विविध गावातून संतांचे पालखी सोहळे सुद्धा पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. भगिनीनो, याच धर्तीवर लंडन ते पंढरपूर ही पहिली ग्लोबल दिंडी आषाढी यात्रेसाठी येणार आहे. 11 देश व 50 दिवसांचा हा प्रवास करून शेकडो भक्तांचं आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात पोचणार आहे. लंडन येथून ही दिंडी 6 जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. 11 देश आणि 50 दिवसांचा प्रवास करून हा दिंडी सोहळा 26 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे. ही दिंडी बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिकन, हंगेरी, तुर्की, जॉर्जिया अशा देशातून भारतात येणार असून पंढरपुरात दाखल होणार आहे. भगिनीनो, या दिंडीचं आयोजन अनिल

केंद्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमांची हीच नवीन चौकट. कोळसा विपणनाची पारंपरिक वन टू मेनी विक्री पद्धत बदलून मेनी टू मेनी अर्थात अनेकांकडून अनेकांकडे पद्धतीच्या व्यापार मंचामध्ये रुपांतरित करेल. ठळकवीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा

केंद्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमांची हीच नवीन चौकट. कोळसा विपणनाची पारंपरिक वन टू मेनी विक्री पद्धत बदलून मेनी टू मेनी अर्थात अनेकांकडून अनेकांकडे पद्धतीच्या व्यापार मंचामध्ये रुपांतरित करेल.

गाव मेरा देश फिल्मातल्या ह्या गीता उपरांत लता मंगेशकर आणि किशोर कुमार ऐकूया कार्यावळीतले ह्या उपरांतचे गीत प्रेम कहाणी ह्या फिल्मातले.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान तुम्ही आयकतात चित्र संगीत. आणि ह्या उपरांत आशा भोसले आयकुया एक हसीना दो दिवाने. या फिल्मा खातीर कल्याणजी आनंदजी हांणी संगीतबद्ध केल्ले कवर जलालाबादी हांचे गीत.

दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित केल्यात. तसे पळवा गेल्या लता दिदींच्या नावाचे साभार पुरस्कारांची नोंद असत. 2008 ह्या वर्षा तांका दिल्लो खास लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कोण विसरतलो. 1970 ह्या वर्षाचे आप मुझे अच्छे लगने लगे या पदा खातीर मेळिल्लो फिल्मफेअर फिमेल पार्श्वगायक पुरस्कार आणि उपरांत 1973 1975 आणि 1991 ह्या वर्षाचे नॅशनल फिल्म अवॉर्ड्स. म्हाका दिसता ही वळेरी केन्ना सोपचीच ना. 1942 सावन आपल्या गायनाचे कारकिर्दीन सुरुवात केली. दीदी तेरा देवर दिवाना म्हणपी दीदी म्हणजे तुमची आमची सुरांची धडकन लता दीदी उर्फ लता मंगेशकर. दीदी

त्रयसंगीतकार ओळीतले हे निमाणे गीत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या जोड्या आवाजान बिदाई या फिल्मातले. ह्या उपरांत बरोबर 3 वरांचेर दिल्ली केंद्रावयल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. पयली हिंदीतल्यान आणि 3 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशींतल्यान.

एक दवरचे, ना जाल्यार दर एका झाडाक 30 ते 40 ग्राम कार्बोफुरन 3G घालचे. पोपायेची लागवड सदांच सांच्या वेळार करची आनी हलकेशे उदक लावचे. साऱ्याचे वेवस्थापन. दर वर्साक 20 ते 22 दीस चुट्टां व प्लास्टीक धापून सावळेक दवरचे, ना जाल्यार दर एका झाडाक 30 ते 40 ग्राम कार्बोफुरन 3G घालचे. पोपायेची लागवड सदांच सांच्या वेळार करची आनी हलकेशे उदक लावचे. साऱ्याचे वेवस्थापन. दर वर्साक एका पोपायेच्या झाडाक 1/2 किलो नत्र, 1/2 किलो स्वरद आनी 1/2 किलो पोतास जाय पडटा. रासायनिक साऱ्या बरोबर सेंद्रीय सारी, शेणखत, कंपोस्ट, नीमपेंड घातल्यार झाडांक अन्न मेळचे मेळून जमीन बरी जाता. 220 ग्राम 19 19 19 आनी 140 ग्राम पोतास वो

यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचेल याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे, सायबर सुरक्षा प्रधान यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस झाला आहे. न्यायालयातल्या खटल्यांची माहिती लपवल्याच्या कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज बाद ठरवला आहे. विनयभंग आणि खुनाची धमकी देण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला मदत केल्याचा आरोप करून एका व्यक्तीने नटराजन यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झालेला नसून केवळ न्यायालयाकडून नटराजन यांना नोटीस मिळाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. तर हा राजकीय हेतूने ही तक्रार दाखल झाल्याचा दावा नटराजन यांनी केला आहे. राजस्थानात जयपूर इथं फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. खोह नागोरियन या रहिवासी भागात हे गोदाम आहे. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना अत्यंत तत्परतेने मदत आणि बचाव कार्य राबवण्याचे, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याचे आणि बाधित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री शर्मा यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर शेख मशाल अल अहमद अल जबर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पश्चिम आशियातल्या भूराजकीय तणावाबाबत आणि सुरक्षा प्रधानमंत्र्यांनी कुवेतवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि संवादाच्या मार्गाने तणाव कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कुवेतमधल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेकडे व्यक्तिशः लक्ष दिल्याबद्दल मोदी यांनी अमीरांचे आभार मानले. आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू झाला असून 200 अधिक जण जखमी झाले आहेत. जॉईंट आवामी एक्शन कमिटी या नागरी हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेवर बंदी घातल्यामुळे या आंदोलनाला तोंड फुटलं. रावलकोट आणि मुझफ्फराबाद इथं आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष झडल्यानंतर सरकारने समाज माध्यमावर तात्पुरती बंदी आणली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बंद पुकारला आहे. आंदोलनाची धग कोटली आणि भिंबर या शहरांपर्यंत पोहोचली असून पाकिस्तान विरोधी आंदोलनात हजारो लोक रस्त्यावर उतरत आहेत. सिव्हिल सोसायटीवर पाकिस्तान सरकारने केलेल्या कारवाईत जगभरातून निषेध केला जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या अटक समाज माध्यमावरची बंदी

आयकुप्यानो मार्शेल रिबेलो हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले. फुडल्या सुवातेर आयकुया लॉर्ना आणि सेबी गायता मिठाचो फार.

प्लास्टीकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळें उदक गांवभर जाता. प्लास्टीकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टीक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओ वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो तुम्ही आयकतात गोयची ल्हारा ही कार्यावळ. आमची कार्यावळ फुडें व्हरतना आयकुया विल्मिक्स गायता झेम.

0: वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: भारत जागोविया, नितळसाण राखूया, प्लास्टिक मुक्त भारत म्हणताना पर्यावरणाचं सांभाळ करूया। स्वच्छता ही सेवा।
2: ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात गोयची ल्हारा ही कार्यावळ। आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया रिटा रोस गायता काळीच।

आयकू पियानो आंतोनेत हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले आणि गोयची ल्हारा ह्या कार्यावळीतले निमणे गीत आयकूया हेमा सरदेसाय हांच्या आवाजान.